0: म्हणजे थंय तुज्या म्हाका जाल्लें आई तुमचे ही भक्ती संगीत हो कार्यक्रम आयकलो.
1: प्रस्तुत है.